रसिक श्रोते हो, नमस्कार, सुप्रभात। एफएम 101.4 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून। आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 निज ज्येष्ठ शके 1948, अर्थातच आज आहे 30 जून 2026। या प्रातप्रसारणात मी मेघा, माझे नियंत्रण कक्षातील सहकारी प्रशांत पाठक आणि मुकुंद पवार यांच्यासह आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीने।

सनईवर आपण ऐकला राग ललत, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी। आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर। सकाळचे 6 वाजलेत, नमस्कार नाशिक। आनंद घेऊया भक्ती रसाचा भक्तीधारा या कार्यक्रमात।

रसिको हो, आज आहे मंगळवार, तेव्हा दुर्गा मातेचं जी सर्व शक्ती प्रदान करणारी आहे तिचं स्मरण करूया. ऐकूया पारंपरिक सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र. साधना सरगम यांच्या आवाजात ज्याला संगीतबद्ध केलंय शांक नील यांनी.

रसिक हो, आणि आता यानंतर आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे पारंपरिक भक्तिगीत. विलास आडकर यांनी त्याला संगीतबद्ध केलंय.

रसिकहो मनाला प्रसन्न करणारं असं हे भक्तिगीत आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं विलास आडकर यांनी. आणि आता कार्यक्रमात अतिशय गोड असं प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत ऐकणार आहोत कृष्णा शिंदे यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

0: रसिक हो अच्युत दिघे यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. पद्मजा फेणानी जोगळेकर यांच्या स्वराज्याला संगीतबद्ध केलं होतं दत्ता दिघे यांनी. आणि आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ग दि माडगुळकर रचित गीत रामायणातील पद स्वरणी स्वरसाद सुधीर फडके यांचा.
1: श्री रामांच्या यज्ञमंडपात

तापस्वेश धारण केलेल्या कुशलवांचं रामचरित्र गायन सुरू झालं. प्रसंगामागून प्रसंग ते वर्णन करून सांगतायत. आपल्या प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रुतेजन ऐकतायत आणि सुवर्ण सिंहासनावरती बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकतायत.

बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय, वीर हनुमान की जय, सीता मैया लक्ष्मण भैया की जय। रसिक हो, भाव जर शुद्ध असेल ना तर पहाटेच्या या मंगल प्रहरी या भक्तिगीतांचं श्रवण करणं म्हणजे साक्षात त्या परमेश्वराशी एक रूप होणं आहे। नितांत सुंदर असं हे गीत रामायणातील पद आपण ऐकलं, ग दि माडगुळकर यांचं। स्वरणी स्वरसाज होता सुधीर फडके यांचा। आणि आता कार्यक्रमाची सांगता करणार आहोत देशवंदनेनं। समीर यांचं हे देशभक्तीपर गीत आहे। सोनू निगम आणि हरिहरण यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलंय ए आर रहमान यांनी।

रसिक हो भक्तिधारा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 6:30 आणि 7 सेकंद झाली आहे. रसिक हो आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुनियंत्रित पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत प्रशांत पाठक आणि मुकुंद पवार. तर प्रसारण कक्षेतून आपल्याशी संवाद साधत आहे मी आपली रेडिओ सखी मेघा बुरकुले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 ऐसी अक्षरे रसिके यात मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा भाग 7 संवादक विजय निपाणेकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी यात हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार या माहितीचा भाग 6 संवादक यामिनी भाकरे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्तेही आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी संवादक मेघा बुरकुले. 6:50 कार्यक्रम परिसर यात जलप्रदूषण या माहितीचा भाग 9 संवादक प्राचार्य डॉक्टर किशोर पवार. तर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा यात ग्रंथ संरक्षण या माहितीचा भाग 4 संवादक अनिता जोशी. आणि या दोनही कार्यक्रमांचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. रसिकहो 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. तर 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:55 रक्तगाथा हे दोन प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. दरम्यान भावगीतांचा आनंद सुद्धा आपण घेणार आहोत. श्रोतेहो आज सकाळी 8:15 गीतधारा आणि 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमांमध्ये मराठी गीतांचा आनंद आपण घेणार आहात. तर सकाळी 9 प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons. रसिक हो आज सकाळी 9:05 विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 10 वाजेपर्यंत. त्यानंतर 10 गीत भारती हा मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम. तर 10:30 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग. रसिक हो सकाळी 11 रात्री 11 आज विविध भारतीचे कार्यक्रम हे सहक्षेपित होतील. पण दरम्यान वनिता मंडळ दुपारी 12:00 संध्याकाळी 5:30 युवावाणी आणि संध्याकाळी 6:30 नोट डाऊन करा संध्याकाळी 6:30 ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत द ओव्हल लंडन येथे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. तर संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेष कार्यक्रम किसानवाणी यात रोजच्या सदरांबरोबर हॅलो किसानवाणीमध्ये खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे यामिनी भाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. आणि रात्री सामना आपण ऐकणारच आहोत क्रिकेटचा संपेपर्यंत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. याचबरोबर सगळी जिल्हा प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही रोजच्याच वेळेत सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर रसिक हो आता प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके. यात मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा भाग सातवा, संवादक विजय निपाणेकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.

द इयरलिंग मार्जोरी किनन रॉलिंग्स. आजच्या धावपळीच्या झटपट गतिशील जीवनात मार्जोरी किनन रॉलिंग्स यांनी लिहिलेली पुलित्झर प्राइज विजेती द इयरलिंग ही कादंबरी म्हणजे संथ लयीत तब्येतीत गायलेला अभिजात बडा ख्याल होय. राम पटवर्धनांनी त्याचा पाडस नावाने केलेला मराठी अनुवाद मूळ कादंबरीपेक्षाही सरस वाटतो. या कादंबरीचा नायक आहे कुमार वयातील जोडी नावाचा मुलगा. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याच्या वयातील त्याची मानसिकता, स्वप्नांच्या कोवळ्या आकाशात बागडणाऱ्या फुलपाखराचे पंख, वास्तवाच्या विस्तवाने जळून जाण्याची ही कहाणी. आई वडिलांना शेतीकाम घरकामात मदत करणारा कृतज्ञ मुलगा, फॉडरविंग या कुबड्या अपंग मुलाचा जीवलग मित्र, आई ओरी बॅक्स्टरच्या कठोर शिस्तीखाली दबून वागणारा आज्ञाधारक मुलगा, वडील पेशी बॅक्स्टर यांच्याशी गमतीदार जादूभरी गुपिते शेअर करणारा लाडका मुलगा, आपले एकटेपण घालवण्यासाठी एखादा प्राणी पाळावा असे वाटणारा मुलगा, जोडी आणि त्यांनी पाळलेले हरणाचे पाडस फ्लॉग यांच्यातील मानवी प्रेमाची संवेदनशील कहाणी म्हणजे द इयरलिंग ही कादंबरी. कादंबरीचे पहिले वाक्य आहे एप्रिलचा महिना. त्या लाकडी घराच्या धुराळ्यातून बारीकशी सरळ रेषा वर आकाशात मिसळून जात होती. छोटा जोडी तिकडे लक्षपूर्वक पाहत विचार करत होता. जोडीची ती जमतीदार गुप्त जागा तो झऱ्यात उतरला. कित्येक दिवसांपासून पाणचक्की बनवण्याचे त्याच्या मनात होते. ताडाच्या पानांची पाणचक्की बनवली आणि गतीच्या जादूत तो रंगून गेला. तेथेच झोपला. घरी परतायला उशीर झाला म्हणून आई रागावेल अशी भीती मनात घेऊन आला तर त्याचे वडील त्याचे हे गुपित आईला कळू देणार नाही असे त्याला डोळे मिचकावून प्रॉमिस देतात. संपूर्ण कादंबरीत पितापुत्रांचे हे अनोखं नातं आपल्याला भारावून टाकतं. जोडीला सतत एकटं वाटायचं. त्यांच्या वस्तीच्या जवळ त्याला खेळायला सोबत कुणी नाही. चार मैलांवरील फॉरेस्टर वस्तीवरचा फॉडर विंग हा त्याचा एकमेव जीवलग मित्र. तो प्राण्यांशी बोलायचा. जोडीलाही वाटायचे आपला एकटेपणा घालवण्यासाठी कुत्रा तरी पाळावा. पण त्याला खायला काय घालणार? खडकाळ शेतीत त्या कुटुंबालाच पुरेसे उत्पन्न निघत नव्हते तर पाळीव प्राण्याला खायला काय घालणार? जोडी त्यांच्या वडिलांसोबत रानात शिकारीला जायचा. प्राण्यांच्या पाऊल खुणा आणि रानातील झाडांच्या झपाट खुणा पाहून त्याचे अरण्य वाचन सुरू असायचे. असेच एकदा शिकारीला जाताना त्याच्या वडिलांना साप दंश करतो. सापाचे विष उतरवण्यासाठी ते एका हरिणीला ठार मारून तिचे यकृत दंश झालेल्या जागेवर दाबून विष काढून टाकतात. त्या हरिणीचे पाडस जोडी घरी आणतो आणि फ्लॅग हे पाडस आणि जोडी यांचे मैत्रबंधन साकार होते. जोडी रात्रंदिवस त्या पाडसाच्या सोबत राहतो. जिवंत जग जगतो. ते पाडस जोडीची दोस्ती कबूल करते, त्याला प्रतिसाद देते. ते पाडस पाहण्यापूर्वी जोडीचा मित्र फॉर्डर विंग आजारपणात मरतो आणि वास्तवाच्या विस्तवाने जोडीचे कुमारवय करपून पोक्तपणाकडे प्रवास सुरू होतो. जोडी समजदार बनून शेतीकामात घरकामात पुढाकार घेऊ लागतो. आई वडिलांना आराम मिळावा, त्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून स्वतः खपू लागतो. त्याचे कोवळे शरीर कणखर बनू लागते. फ्लॅग या पाडसाला शिंगे फुटू लागतात. फ्लॅग जसजसा मोठा होऊ लागतो तसतसा त्याचा घरात त्रास वाढू लागतो. आटा बिस्किट भाज्या पेरलेला मका सर्व सर्व त्याच्या भक्षस्थानी पडू लागते. आणि अखेर वर्षभराचे मक्याचे पीस जेव्हा फ्लॅग खाऊन टाकतो तेव्हा नाईलाजाने वडील जोडीला सांगतात की फ्लॅगला जंगलात घेऊन जा आणि गोळी घाल. आज्ञाधारक जोडी ते कदापि मान्य करत नाही. फ्लॅगला वाचवण्याचा तो प्रयत्न करतो, वडिलांची आज्ञा पाळण्याचे नाकारतो. अखेर फ्लॅगला जोडीची आई गोळी घालते. फ्लॅगचे निष्प्राण शव, त्याचे थिजलेले काचेरी डोळे एका वेगळ्याच जोडीला जन्म देतात आणि जोडी घर सोडून दूर दूर जाण्यासाठी निघतो. पण जाणार कोठे? खाणार काय? जगणार कसे? भूक म्हणजे किती भयंकर राक्षसी शक्ती असते ते अनुभवतो आणि अखेर जोडी घरी परत येतो. असा हा जोडी शैशवाचे अद्भुत स्वप्नील कोवळेपण जळवून पोक्त समंजस बनलेला जोडी. त्याला फ्लॅगची आठवण येते. निद्रेचा अंमल त्याच्यावर पसरत गेला आणि भरल्या गळ्याने

0: त्याने हाक मारली, फ्लॅग त्याने की त्याच्यातील हरवलेल्या हरिण बालकाने.
1: रसिक हो, अतिशय हृदयस्पर्शी असा आजचा हा इझी अक्षरे रसिके या कार्यक्रमातील मनाला भावलेले ग्रंथ या मालिकेचा भाग होता. यात आपल्याशी संवाद साधला होता विजय निपाणीकर यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत स्वरूप कृषीवाणी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणीमध्ये हिरवा चारा जनावरांसाठी दर्जेदार आहार या माहितीचा भाग 6 आपण ऐकणार आहोत, आणि ही मोलाची माहिती आपल्याला देत आहेत यामिनी भाकरे.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, खरीप हंगाम सध्या सुरूच आहे आणि त्यामुळे चारा आणि चाऱ्यासाठी हिरवं गवत या पिकांची लागवड आपण आता सध्या करूच शकतो, आणि त्यामुळे दर्जेदार आहार आपल्या पशूंना कसा देता येईल याबद्दलही विचार करूच शकतो. त्यासाठी आपण बाजरी, ज्वारी, मका, संकरित नेपियर या सगळ्या चाऱ्याबद्दल तर माहिती पाहिलीच आहे, परंतु स्टायलो हे सुद्धा एक चांगलं चारा पीक आहे जे द्विदल वर्गीय आहे आणि बहुवार्षिक सुद्धा आहे. शिवाय जिरायत भागामध्ये सुद्धा ते घेता येतं, हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये सुद्धा ते घेता येतं. विद्यापीठांनी फुले क्रांती या वाणाची पेरणी जून ते जुलै या महिन्यात करायला हवी अशी शिफारस केलेली आहे. हे पीक अवर्षण प्रवण भागात मुरमाड अतिशय हलक्या डोंगर उतारावरील जमिनीवरही तग धरून राहू शकतं. फळबागांमध्ये हे पीक आंतरपीक म्हणून सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. तसंच जमिनीची धूप जास्त होऊ नये म्हणून शेततळ्यांच्या भारावावर याची लागवड करता येते. या गवतामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे 12-14% एवढं आढळतं. 30 सेंटीमीटर अंतरावर काकऱ्या मारून हे बी टोकावं किंवा बी फोकून सुद्धा आपण पेरणी करू शकतो. पेरणीनंतर बियाणे मातीनं झाकू नये, पेरणीसाठी 10 किलो प्रति हेक्टरी बियाणे एवढे वापरावे. आणि पेरणीपूर्वी बियाण्याला 250 ग्रॅम रायझोबियम हे जीवाणू संवर्धक चोळावं. पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 20 किलो पालाश एवढं द्यावं. प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये स्फुरदाची मात्रा मात्र प्रति हेक्टरी ही द्यायला हवी. कापणीसाठी जेव्हा हे पीक येतं तेव्हा ते पीक फुलोऱ्यात येतं, त्यावेळेस त्याची कापणीही करावी. कापणीला जर उशीर झाला तर चाऱ्याची प्रत मात्र खालावते. मग एका वर्षामध्ये 2 कापण्या होऊ शकतात आणि प्रति हेक्टरी 250-300 क्विंटल हिरव्या चाऱ्याचं उत्पादन यापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारचे गवत जर लावले तर खरंच आपल्या जनावरांना चांगला दर्जेदार चारा हा मिळू शकतो, आणि प्रथिनांचं प्रमाण चांगलं असल्यामुळे दुधाचं उत्पादन सुद्धा चांगलं येऊ शकतं, आणि पशूंच्या अनुवंशिकतेवर सुद्धा चांगला परिणाम होऊ शकतो आणि त्यांना संतुलित आहार आपण देऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी अशा प्रकारचे चारा पिकं लावण्यात काहीच हरकत नाही. आज एवढंच, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
1: मंडळी, अतिशय महत्वाची अशी ही माहिती आपण जाणून घेतली आहे, आणि आता एक आठवण आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमाची.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 या वेळेत होणार आहे. विषय महत्वाचा आहे, खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन. याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आज दुपारी 2:30 या वेळेमध्ये आपल्या शंकांचं निरसन करतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. तेव्हा अवश्य फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन. हॅलो.

तर मंडळी जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आजच्या पुरता आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: रसिक हो, स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आणि आता सकाळचे 6:45 झाली आहेत. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

रसिको हो नमस्कार सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनःपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण आणि कसं चालू आहे आपलं आयुष्य? आपण सगळे मजेत आनंदात असाल अशी आशा करते. रसिको हो जीवन प्रत्येक क्षणी आपल्याला खूप काही शिकवत असतं, पण ते समजून घेण्यासाठी तशी दृष्टी आणि समज असायला हवी. आणि ती का एकदा गवसली की आयुष्य खऱ्या अर्थाने सोपं होत जातं आणि समजत जातं. बघा हं श्रोते हो, हे विश्व हे जग सर्वज्ञ ईश्वराने निर्माण केलेलं आहे. असं जरी असलं तरी मग हे जग दुःखाचं कारण का भासतं हे समजून घेण्यासाठी प्रसिद्ध शांतीपाठ मंत्र आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अर्थातच परब्रह्म पूर्ण आणि परिपूर्ण आहे हे जग, जे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे ते देखील पूर्ण आहे. प्रथम दर्शनी हा उपदेश स्वीकारणं किंवा हे समजून घेणं कठीण जातं, कारण कष्टांनी भरलेल्या या संसाराला पूर्ण कसं म्हटलं जाऊ शकतं? याचं मर्म हे समजण्यात आहे की पूर्णतेचा अर्थ हा नेहमीच आराम, सुविधा किंवा आव्हानांची अनुपस्थिती असा होत नाही, तर याचा अर्थ सृष्टीमध्ये जे काही आहे, मग ते सुखद असो वा दुःखद, ते एका मोठ्या योजनेअंतर्गत कोणत्या ना कोणत्या प्रयोजनाची पूर्ती करत असतं. खरं तर निसर्गाच्या कणाकणात याची प्रचितीही येतच असते. बघा हं, सुरवंटाला आपण जर बघितलं, जे फुलपाखरू बनण्याच्या प्रक्रियेतून जात असताना त्याच्या जीवनातील हा कायापालट हा अत्यंत कष्टसाध्य असतो. अनेक दिवसांपर्यंत त्याच्या पंखांमध्ये द्रवाचा संचार हा होतच राहतो आणि या काळात त्याला तीव्र वेदना देखील सहन कराव्या लागतात. परंतु हा संघर्ष जर नसेल तर त्याचे पंख दुर्बळ, दुबळे आणि आकुंचन पावतील आणि मग तो कधीच उडू शकणार नाही. त्याच्यातील उडण्याची क्षमताही क्षीण होईल. हा संघर्ष हा सुरवंटाच्या परिवर्तनात अडथळा नाहीये, तर त्याच्या विकासाचं ते एक माध्यम आहे. रसिको हो, हे झालं सुरवंटाचं उदाहरण. श्रोते हो, गरुडाकडूनही आपल्याला लाख मुलाची शिकवण मिळते. तो आपल्या पिल्लांसाठी आधी एक सुरक्षित आणि सुखद असं घरटं बनवतो, परंतु जसजशी त्याची पिल्लं मोठी होत जातात तसं आई गरुड हळूहळू त्या घरट्याचे मऊ थर काढून टाकते, ज्यामुळे पिल्लांसाठी आपलंच घर हे असुरक्षित होतं. आणि मग एक दिवस ती गरुड आई आपल्या पिल्लांना एका उंच कड्यावर घेऊन जाते आणि खुल्या आकाशात ढकलून देते. गरुड आईचं हे वर्तन अत्यंत क्रूर भासतं, परंतु प्रत्यक्षात ते अत्यंत बुद्धिमत्तेचं कार्य असतं. पडण्याच्या त्या आणीबाणीच्या वेळी पिल्लं आपल्या पंखांमधले लपलेली क्षमता ओळखतात आणि आपल्या आयुष्यातील पहिली उंच आणि यशस्वी भरारी घेतात. श्रोते हो, अशी अनेक उदाहरणं या सृष्टीत दडलेली आहे. यातून वारंवार हेच सत्य समोर येतं की आव्हाने आणि गैरसोयी या आपल्याला संपवायला नसतात, तर त्या आपल्या विकासाचं एक अतिशय महत्त्वाचं साधन असतं. ही सृष्टी आपल्या आत्मविकासाचं एक अफाट असं क्षेत्र आहे. जीवन आपल्या व्यक्तिमत्वाच्या खडबडीत कडांना पैलू पाडत असतं, म्हणून वेदना केवळ सहन

0: करण्यासाठी नसतात तर त्या एखाद्या शिक्षकाप्रमाणे आपलं आयुष्य घडवत असतात. आणि नुसतं घडवतच नसतात तर सर्वोत्तम घडवत असतात. आणि एकदा का आपण हा दृष्टिकोन स्वीकारला तर आपल्याला पडणारे प्रश्नच बदलून जातात. बघा हं, म्हणजे हे जीवन इतकं कठीण का आहे असा विचार करण्याऐवजी आपण विचार करू लागतो की जीवन मला नक्की काय शिकवू इच्छित आहे, आलेली परिस्थिती मला नेमका काय संदेश देऊ पाहते. एकदा का ही दृष्टी गवसली की मग आपण संकटांमध्ये आणि सुखामध्येही सम राहण्याचा प्रयत्न करतो, शिकतो आणि हे जीवन दुःखांच्या पलीकडे जाऊन आत्मविकासाचा शोध घेऊ लागतं. आत्मविकास हीच शाश्वत आनंदाचा हा खरा मार्ग आहे. जगूया आनंदी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: रसिक हो, सकाळचे 6:50 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
4: नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर किशोर पवार. किरणोत्सर्गी पदार्थांमुळे होणारे जलप्रदूषण या विषयावर मी आपल्याशी संवाद साधतो आहे. अनेक किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर अणुऊर्जा निर्मितीसाठी, अणुचाचण्यांसाठी व ॲटम बॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो. या पदार्थांपासून अल्फा, बीटा किंवा गॅमा किरणे उत्सर्जित होतात. युरेनियम 235, प्लिटोनियम 239, थोरियम 230, स्ट्रॉन्सियम 90, झिर्कोनियम 95 इत्यादी सारखे किरणोत्सर्गी पदार्थ वापरले जातात. हे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. कार्बन 14, आयोडीन 125 सारखे पदार्थ ट्रेसर म्हणून औषध, कृषी व जीवशास्त्रात वापरले जातात. या पदार्थांचे सूक्ष्म कण पाण्यात मिसळतात, पर्यायाने ते जलचरांच्या शरीरात शिरतात. अशा पदार्थांमुळे दूषित झालेले पाणी पिण्यासाठी वापरल्यास अनेक समस्या उद्भवतात. अनेक जलचर प्राण्यांच्या शरीरात लोह 55, स्ट्रॉन्सियम 90 हे किरणोत्सारी पदार्थ साठविले जातात. त्यात शिंपले, मासे यांचा समावेश होतो. असे प्राणी माणसाने खाल्ले म्हणजे त्याच्या शरीरात हे घातक पदार्थ शिरतात आणि त्यामुळे कॅन्सर, जन्मजात विकृती व अनुवंशिक दोष निर्माण होतात. हे दोष जलचर प्राणी आणि वनस्पती यांच्यातही निर्माण होतात. विविध कारणांमुळे पाणी प्रदूषित होते. त्यात प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्प तथा अणुभट्ट्या, अण्वस्त्र चाचण्या, अणुशोधक तथा रेडिओ ट्रेसर, खाणकाम आणि वैद्यकीय आणि औद्योगिक कचरा आदींचा समावेश होतो. अणुभट्ट्यांमुळे किरणोत्सर्गी पदार्थांचे प्रदूषण होते. विघटन प्रक्रियेमुळे झेनॉन व क्रिप्टॉन हे किरणोत्सर्गी वायू वातावरणात शिरतात आणि प्रदूषण घडून आणतात. त्यांच्यामुळे जमिनीचे व पाण्याचे प्रदूषण होते. अणुभट्ट्या, प्रक्रिया प्रकल्प व प्रयोगशाळा यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ ट्रिटियम तयार होतो. अणुइंधनावर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात दूषित पाणी बाहेर टाकले जाते. बऱ्याचदा गारव्यासाठी हे पदार्थ खाडीतील पाण्यात सोडले जातात, त्यामुळे जलप्रदूषण होते. अणुभट्ट्यांमधील टाकाऊ पदार्थ जेव्हा समुद्रात सोडले जातात तेव्हा सागर जल प्रदूषण घडून येते. अणुचाचण्या जगभर केल्या जातात. जगात अण्वस्त्रांची निर्मिती आणि वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब सारखे भयानक असरे युद्धात वापरली जात आहेत. जेव्हा वातावरणात अशा चाचण्या घेतल्या जातात तेव्हा किरणोत्सर्गी पदार्थांची धूळ तथा राख पावसाबरोबर जमिनीवर व जलस्रोतात मिसळते. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि भूजल प्रदूषित होते. जलचर वनस्पती प्राणी यांच्याद्वारे हा उपसर्ग मानवाला पोहोचतो. अणुचाचण्या किंवा अणुस्फोट हे उंच वातावरणात, भूपृष्ठावर, वाळवंटात किंवा पाण्यात घडून आणतात. त्यामुळेही जलप्रदूषण होते. आज जगभर अणुऊर्जेपासून विद्युत ऊर्जा मिळवली जाते. अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये

0: मधून मोठ्या प्रमाणात द्रवरूप टाकाऊ पदार्थांमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. ते नदी, झरे, तळी यामध्ये शिरतात व त्यांचे प्रदूषण घडून आणतात. किरणोत्सर्गी पाण्यामुळे मानवात कर्करोगाचा, विशेषतः रक्ताच्या कर्करोगाचा धोका वाढतो. या पदार्थामुळे अनुवंशिक दुष्परिणाम उद्भवतात. त्यांचा परिणाम लैंगिक पेशी, शुक्राणू व अंडबीज यातील गुणसूत्रे व जनुकांवर, त्यामुळे जन्मजात विकृत बालके जन्माला येतात. स्त्री पुरुषांमध्ये वंध्यत्व देखील येते. रोगप्रतिकार शक्ती क्षीण होते. जनुकीय बदल घडून येतात. जल पर्यावरणावर दुष्परिणाम होतात.
1: रसिक हो परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आणि आता वडनेर सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.

0: मित्रहो नमस्कार. ग्रंथ संरक्षणाविषयी विज्ञान कट्ट्याच्या माध्यमातून मी अनिता जोशी आपल्याशी संवाद साधत आहे. मागील भागात आपण धूळ, प्रदूषक आणि प्रकाश यांविषयी जाणून घेतलं. आज आपण तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचा ग्रंथांवर होणारा परिणाम याविषयी जाणून घेऊयात. उष्णतेचे माप म्हणजे तापमान. तापमान हे तापमापकाच्या साह्याने सेंटीग्रेड अथवा फॅरनहाईट या एककात मोजलं जातं. तापमानातील वाढीचे अथवा घटीचे वेगवेगळे दुष्परिणाम ग्रंथांवर होऊ शकतात. विशेषतः ही वाढ अथवा घट अतिशय वेगात आणि वारंवार होत असेल तर हे परिणाम अधिक प्रमाणात होतात. वाढणाऱ्या तापमानाबरोबर ग्रंथ, फर्निचर, हवा आदी घटक सूक्ष्म प्रमाणात प्रसरण पावतात आणि घटणाऱ्या तापमानाबरोबर त्याचं आकुंचन होतं. अधिक तापमानामध्ये कागदातील आर्द्रता कमी होऊन तो ठिसूळ बनतो. तापमान कमी असताना आर्द्रता कमी असली तरीही परिणाम घडू शकतो. तापमान वाढलं की रासायनिक प्रक्रियांना ऊर्जा मिळून त्याचा वेग वाढतो. तसंच उबदार वातावरणात कीटक आणि बुरशी यांची वाढ जलद गतीने होत असते. सुमारे 20 ते 25 सेल्सिअस इतकं तापमान हे ग्रंथ संरक्षणासाठी आदर्श मानलं जातं. यात सावकाश होणारी वाढ अथवा घट फारशी हानिकारक नसते, मात्र अचानकपणे होणारे बदल टाळणं आवश्यक आहे. तापमानाबरोबरच सापेक्ष आर्द्रता देखील नियंत्रित असायला हवी. हवेच्या विशिष्ट आकारमानामध्ये विशिष्ट तापमानाला असणारी आर्द्रता आणि तेवढ्याच हवेमध्ये त्याच तापमानाला राहू शकणारी अधिकतम आर्द्रता यांची तुलना म्हणजे सापेक्ष आर्द्रता. महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात जसजसं तापमान वाढतं तसतशी हवेतली आर्द्रता कमी होते. मात्र मुंबई, कोकण आणि किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे तापमानातील वाढीबरोबर आर्द्रतेचं प्रमाणही वाढतं, कारण वाढणाऱ्या तापमानाबरोबर आर्द्रता शोषून घेण्याची हवेची शक्तीही वाढत जाते. अधिक आर्द्रतेमुळे कीटक आणि बुरशी यांची वाढ होण्यास मदत होते आणि त्यावर पाण्याचे डागही पडतात. त्याबरोबर विविध रासायनिक क्रियांना अनुकूल असं वातावरण निर्माण होतं. आर्द्रता कमी असेल तर कागद कोरडा होऊन ठिसूळ बनतो आणि फाटतो. ग्रंथ संरक्षणासाठी हवेतील सापेक्ष आर्द्रता 45 ते 55% असणं आदर्श ठरतं. तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचा परिणाम समजून घेतल्यानंतर पुढील भागात आपण कीटक आणि बुरशी यांपासून ग्रंथांचं कसं नुकसान होतं त्याविषयी माहिती घेऊ. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराव
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
6: एकीवाक शिक्षण संस्थेचे कला
5: वाणिज्य
6: विज्ञान
5: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: संपर्क
5: 9423531969 किंवा 8275854 19.
2: चित्रपट आहे करण अर्जुन. इंडीवर यांचं हे सुपर ड्युपर रोमॅन्टिक गाणं. युगल सर आहे कुमार सानू आणि अलका याग्निक यांचा. तर याला संगीतबद्ध केले राजेश रोशन यांनी. रसिक हो या गीताचा आनंद घेता घेता जाणार आहोत अस्मिता मुंबई वाहिनीकडे.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 9 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2

0: वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
4: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
3: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
5: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
3: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपरफुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं

0: तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी एक पथक रवाना झालं आहे. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळे परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक

0: ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: दोन हजार 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्या

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशक सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूर्वक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि

0: महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो एक 90-95 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता. आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता. आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे, कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो. आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आत्तापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आत्तापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही. आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो. आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं. आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला

सांगायला आवडेल की केंद्र सरकारनी स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी

0: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन, ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं शून्य व्याज दराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटनगृह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटनगृह आमच्या स्वनिधीमधनंच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे, तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा अंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकार ची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचंय, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टी दांडू सारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळे लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीयेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोतेहो, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7191, 1800-267-7191, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो आणि हा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी नाशिक केंद्राने अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित केला.

0: आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991 1800-267-7910 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: रसिक हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था हा आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून ऐकला. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता आनंद घेऊया मिलिंद जोशी यांच्या गाण्याचा. स्वर आहे नीम नाडकर्णी यांचा, तर याला संगीतबद्ध केले अशोक पत्की यांनी.

रसिकहो, मिलिंद जोशी यांची ही सुरेल अशी रचना आपण ऐकली नील नाडकर्णी यांच्या स्वरात. आणि आता आनंद घेऊया मधुकर जोशी यांच्या या नितांत गोड अशा गाण्याचा. कृष्णा कल्ले यांच्या स्वरात हे गीत आहे, ज्याला संगीतबद्ध केलं यशवंत देव यांनी.

0: रसिक हो, मधुकर जोशी यांचं हे गीत आपण ऐकलं. कृष्णा कल्ले यांच्या स्वराज्याला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. खरं तर कालचा पौर्णिमेचा चंद्र इतका सुंदर होता, पण हाच चंद्र अनेकांना अनेक आठवणी देत असतो. असो, आपण मात्र ऐकत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी नाशिक.
1: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.
0: रसिक हो, आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
3: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
4: नमस्कार, नमस्कार श्रोते हो. आजच्या रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजही आहेत आपल्या सोबत लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर

0: रितेश जुनागडे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. थॅलेसेमिया विषयी आपण बोलतोय. थॅलेसेमिया हा आजार होऊच नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी?
1: तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा कुंडली जुळली जाते आपल्या देशामध्ये, बरोबर? तो फार महत्वाचा भाग असतो आणि रक्त गट पण जुळवतात, तो पण गरजेचा आणि हे पण मी पुढे सांगेनच तुम्हाला. ते कुंडली जोडण्यापेक्षा थॅलेसिमियाची चाचणी ही जर आपण करून घेतली की तुमच्या लग्नाच्या खर्चापेक्षा तुलनेत ती खूपच कमी आहे, ती जर करून घेतली लग्नाआधी आणि आपल्याला कळलं की नवरा किंवा बायको दोघांपैकी एकाला थॅलेसिमिया ट्रेट किंवा वाहक आहेत, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर दोघांना असेल की आहे, मग तुम्ही म्हणाल डॉक्टर एवढी आपल्या भारतात लोक सगळ्यांची का करायची चाचणी, तुम्ही उगाच चाचण्या करायला लावता आम्हाला, असा एक फेर प्रश्न मला येत येतो. पण मी सांगतो की थॅलेसिमिया वाहकचं प्रमाण, हे जे प्रमाण आहे हे जवळजवळ 5% भारतामध्ये. 5% म्हणजे खूप झालं. आणि जर हे चाचणीचा खर्च 600 ते 800 ते जास्तीत जास्त 1000 रुपये असतो, ती जर एक जनरल हेल्थ चेकअप म्हणून जर आपण करून घेतली तर काय वावग आहे. कारण की जो आजार नंतर होतो तो फार भयानक आहे आणि त्यासाठी 1000-2000 जर खर्च होत असतील, ज्यांना जमेल तर ते करतात. याच्यात मला सांगायला आवडेल की भारतीय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण एक चांगली योजना 2009 पासून चालवली आहे की त्याच्यात बऱ्याचशा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही चाचणी मोफत होते. तिथे जाऊन तुम्ही करावी, त्यामुळे खर्च पण वाचेल आणि हा नॅशनल प्रोग्राम म्हणून डिक्लेअर झालाय. हा एवढा महत्वाचा घटक कळलाय तर आपण पण त्याला हातभार लावावा. अच्छा, याचं समाजामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे मला इथे आवर्जून आज सांगावं वाटतंय.
0: रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे भारतातले एकमेव खासगी हॉस्पिटल. कॅन्सर वर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. डॉक्टर, थॅलेसेमियाची टेस्ट केल्यावर ती पॉझिटिव्ह आली पण लग्न तर करायचंच आहे, तर यावर काही उपाय आहे का?
1: तर उपाय आहे ना, डॉक्टर आहेत ना. त्याला उपाय इतका सोपा आहे की जेव्हा ती स्त्री गर्भवती असेल 11 आठवड्याची, तेव्हा आपण गर्भाच्या आत जाऊन एक छोटी चाचणी करतो. त्यातच आम्हाला कळतं की जे होणारं बाळ आहे त्याला थॅलेसिमियाचा आजार आहे की नाही. आणि नवरा बायको दोघांना जरी वाहक असतील ते, तर त्यांना 25% चान्स आहे होणाऱ्या बाळाला की थॅलेसिमिया मेजर किंवा मोठा आजार असेल. म्हणजेच 75% नॉर्मल बाळ होणारे दोघांना वाहक असले असून सुद्धा. हे केव्हा कळतं? जेव्हा 11व्या आठवड्यात आम्ही ती चाचणी करतो तेव्हा. जर अरेंज मॅरेज असेल तर तुम्हाला इतर कुठे बघणार असेल तर तुम्ही बघू शकता, पण कोणाचं लव मॅरेज झालं तर काय करणार तुम्ही? किंवा तुम्हाला हेच स्थळ हवंय तर काय करणार? तरी आमच्याकडे उपाय आहे. त्यामुळे यांना पण नॉर्मल मूल हे होणारच, फक्त मग त्यांना काही विशेष चाचण्या मात्र कराव्या लागतात.
0: डॉक्टर, आज आपण दिलेल्या माहितीबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी लोटस हॉस्पिटलचा ओपीडी नंबर आहे 77740-73485, 777-407-3485. आणि आता सिकल सेल विषयी जाणून घ्यायचंय मात्र पुढच्या भागात. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत आपला निरोप घेतोय. नमस्कार. रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे भारतातले एकमेव खासगी हॉस्पिटल. कॅन्सर वर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
2: रसिकहो प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो, आता सकाळचे 8 वाजता आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

FM 101 4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशन वर रसिक हो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 8:15 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीतधारा या कार्यक्रमाची. गीतधारा या कार्यक्रमात माझ्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो आज आहे 30 जून. आज कृब निकुंभ अर्थात मराठी साहित्यातील एक भावकवी आणि प्रतिभावान शिक्षक कृष्ण बळवंत निकुंभ यांचा आज आहे स्मृतिदिन. कृब निकुंभ यांच्या स्मृतींना शतशः नमन. रसिक हो, कृब निकुंभ यांची सासूरवाशिणीच्या भावनांना वाट करून देणारी एक कविता प्रचंड गाजली होती. अर्थातच ही कविता आजही स्त्री मनाचा ठाव घेते. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया त्यांच्याच या गीतरचनेने. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, तर याला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

रसिक हो, आपण कविवर्य कृब निकुंभ यांची ही अतिशय हृदयस्पर्शी कविता अर्थात गीतरचना ऐकली. खरं तर काय होतं ना, हे एक एक शब्द इतके मनात असे खोलवर रुजतात, कारण की या स्त्री मनाच्या भावना आहे. आणि पूर्वीचा काळ असा होता की स्त्रियांना माहेरी जाणं तेवढं सहज शक्य नव्हतं. तेव्हा वाऱ्यासंगे अर्थातच निसर्गातील जे तत्व आहे त्यांच्याशी संवाद साधून सासूरवाशीन मुलगी आपल्या

0: भावना ह्या पोहोचवत असे आपल्या माहेरी. अतिशय सुंदर अशी ही गीतरचना आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. रसिक हो, आता इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
2: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला
1: वाणिज्य
2: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275585419.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.
8: रसिक हो, आज 30 जून अर्थातच मी आपल्याला सांगितलं, आज आहे महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावना प्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर, अर्थातच सर्वश्रुत बाळ कोल्हटकर यांचा आज आहे स्मृतिदिन. केवळ मराठी रंगभूमीला भावनांनी समृद्ध करणारे नव्हे तर समस्त रसिकांच्या मनावर राज्य करणारे रसिकप्रिय नाटककार म्हणजे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व बाळ कोल्हटकर. यांच्या स्मृतींना शतशः नमन करूया आणि ऐकूया त्यांचीच ही वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातील हे त्यांचं नाट्यपद माणिक वर्मा यांच्या स्वरात. अतिशय हृदयस्पर्शी असं हे नाट्यपद आहे, ऐकूया.

रसिक हो, खरं तर बाळ कोलटकर यांचं हे नाट्यपद ऐकल्यावर एक शब्दही बोलू नये आणि अश्रूंना केवळ मोकळी वाट करून द्यावी. पण इथे सांगायचं म्हणजे मध्यमवर्गीय माणसाच्या मनातील सुखदुःख, स्वप्ने आणि वास्तव आपल्या नाटकांमधून अतिशय जिव्हाळ्याने मांडली ती बाळ कोलटकर यांनी. रसिक हो, कोलटकरांनी 30 अधिक नाटके लिहिली आणि त्यापैकी अनेक नाटकांचे 1000 अधिक प्रयोग झालेत, जे मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे ठरलेत.

0: रसिकोहो, खरं तर डोळ्यांच्या पापण्या ओल्या व्हाव्या अशी ही रचना होती बाळ कोलटकर यांची. असं असताना की स्त्रीचं वय कितीही हो, अर्थातच तिला मुलं बाळं झाले, ती आई झाली, तरी तिला तिच्या आईबाबांची, माहेरची आठवण ही कधीच सुटत नसते. जरी ती 80-90 झाली तरी ते एक स्थान वेगळं असतं. आणि बाळ कोलटकरांनी अतिशय सुंदर अशी ही सगळी भावना आपल्या ह्या नाट्यपदामध्ये मांडली होती. वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातलं हे नाट्यपद होतं बाळ कोलटकर यांचं, माणिक वर्मा यांच्या सुरात. आणि याचबरोबरच आजचा गीतधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.
1: काही क्षण जगण्याचे
2: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
3: काही क्षण अनुभवाचे
1: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
2: काही क्षण गुणगुणण्याचे
3: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारने लावणारी
1: आकाशवाणी.
3: ऐकत रहा FM 101.4 MHz वर
1: आकाशवाणी नाशिक.
0: श्रोते हो, आपण ऐकतच आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 8:32 होत आहेत आणि आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात प्रवेश केलेला आहे. या कार्यक्रमात आपण सुपर डुपर हिट अशा मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत. तर चला बेला शेंडे आणि ऋषिकेश रणडे यांच्या या गीताने कार्यक्रमाला सुरुवात करूया.

0: रसिक हो ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं आणि आता इथे घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 यावेळेत होणार आहे. विषय महत्वाचा आहे, खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन. याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आज दुपारी 2:30 या वेळेमध्ये आपल्या शंकांचं निरसन करतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. तेव्हा अवश्य फोन करा 2347273 आणि 2950772 या नंबरवर. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
0: रसिक हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8:38 आणि 26 सेकंद झाली आहेत. रसिक हो, आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. चला आनंद घेऊया गुरु ठाकूर यांच्या या गीताचा, ज्याला संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी. ऐकूया आणि स्वर आहे वैशाली सामंत यांचा.

रसिक हो गोलमाल या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 8:48 आणि 38 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमात आनंद घेऊया बंध प्रेमाचे या चित्रपटातील या गाण्याचा.

पाऊस पडून गेल्यावर मजला तुझी आठवणी येते, जरी सोबत नसलीस तू डोळ्यासमोर येते. चिंब भजून जाता मिठीत विरघळलेली तू आठवते, आणि अधीर होऊन जाता मन भासातून छळते. थरथरणाऱ्या अंगावरती तुझा शहारा असतो, भिजून बेभान झालेल्या मनावरती तुझाच रंग असतो.

रसिक हो नीळकंठ मास्टर या चित्रपटातील गजेंद्र अहिरे यांचे हे गीत आपण ऐकलं. स्वर्गीय स्वर होता श्रेया घोषाल यांचा, तर याला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल गोगावले यांनी. आणि याच बरोबर एक मेसेज असा आहे की पावसाच्या चिंब भिजणाऱ्या धारांमध्ये आणि थंडगार वाऱ्याचा आनंद घेत प्रत्येकाने आपल्यातला क्षीण घालवायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर आपल्या प्रियजनांची आठवण ही करावी लागत नाही तर ती होतेच. असो, अशा पावसाचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर ऐकत रहा आणि ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिक हो, आणि याचबरोबर आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे.

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोन

0: म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत. तर एक वेगळा प्रकार म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या. या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
2: नमस्कार. आता बांगड्यांचे भरपूर प्रकार आहेत जे आता आपण आजपासून रोजच बघणार. तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे. खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं आणि मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार आहेत ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात. त्या जनरली फार थीन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात. तर साधारणपणे चार बांगड्या आणि दोन पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये दोन पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या, असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बांगड्या दोन हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घालणं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात. तर खिळ्याच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते, 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते पण खिळ्याच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
1: मोडक सर, खिळ्याच्या बांगड्या आणि पाटल्या याच्याविषयी तुम्ही सांगितलं पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
2: जसं खेळाच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातगडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातगडाईमध्येच बनते की त्याच्यामध्ये बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खेळाच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात त्याच्यामध्ये हाफ राऊंड चे आकार असतात. मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो. तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात ना तसे हे बुट्टेच, म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हंटल अगदी थीन तारेसारख्या त्याला सोल्डर केलेल्या असतात त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसायत. म्हणून साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅम पर्यंत बनते, पाटली म्हणाल तर 20-22 ग्रॅम पर्यंत बनते. त्यामुळे 45 ग्रॅमच्या दोन पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या चार बांगड्या असं म्हटलं तर 65-70 ग्रॅम पर्यंत एकत्रितपणे बनत. आणि परत मगाचा आवडीचा विषय, मजुरी केवळ 4-5%
1: आणि साईज प्रमाणे त्याचं वजनही बदलतं.
2: साईज प्रमाणे वजन बदलतं फक्त ते डायमीटर बदलणार असतो म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच असतो.
1: हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात. याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात. अमित मोडक सर, तुम्ही आज आलात आणि माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: रसिक हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम PNGN सन्स ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 9:05 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता आनंद घेऊया विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिक हो, आतापर्यंत आपण आनंद घेतला आहे विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा आणि आता 10 ते 11 आपण आनंद घेणार आहोत आकाशवाणी नाशिक केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीत भारती या कार्यक्रमाची. गीत भारती या कार्यक्रमात आपण मराठी मिश्र संगीताचा आनंद घेणार आहोत. तर तेव्हा चला सुरुवात करूया देव दीना घरी धावला या नाटकातील बाळ कोल्हटकर यांच्या नाट्यपदाने. स्वर आहे पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा, तर याला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: रसिकहो देव दीनाघरी धावला या नाटकातलं बाळ कोलटकर यांचं हे अजरामर अशी ही भूपाळी खरं तर हे भक्तिगीत आपण ऐकलं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. आणि आता मात्र गीतभारती या कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
0: रसिकहो, या छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गीतभारती या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 10:09 आणि 40 सेकंद झाली आहेत. रसिकहो, आता श्यामची आई या चित्रपटातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे नितांत सुंदर हृदयस्पर्शी असं गाणं आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

रसिक हो, गाणं ऐकल्यावर असं ना आत्मिक सुख काय असतं हे अनुभवायला मिळतं प्रल्हाद केशव अत्रे यांच्या या गीतरचनेतून. आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं, ज्याला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी आणि चित्रपट होता श्यामची आई. रसिक हो, गीत भारती या कार्यक्रमात पुन्हा घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
6: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 यावेळेत होणार आहे. विषय महत्वाचा आहे, खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन. याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आज दुपारी 2:30 या वेळेमध्ये आपल्या शंकांचं निरसन करतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. तेव्हा अवश्य फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन. हॅलो किसान वाणीत.
7: तर श्रोते हो, जरूर.

सहभागी व्हा आमच्या हॅलो किसनवाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र गीतभारती या कार्यक्रमात आनंद घेणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातील कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या या नितांत सुंदर गाण्याचा.

0: रसिको हो कविवर्य मंगेश पाडगावकर यांची ही गीत रचना आपण ऐकली. अरुण माफ करा, अरुण दाते यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आणि गीत भारती या कार्यक्रमात आता एक आठवण आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमाची.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 यावेळेत होणार आहे. विषय महत्वाचा आहे, खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन. याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील, तर अवश्य विचारा. आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेमध्ये आपल्या शंकांचं निरसन करतील प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. तेव्हा अवश्य फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
0: तर श्रोते हो, जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात.

रसिको हो, महाराष्ट्र शाहीर या चित्रपट या चित्रपटातलं हे गाणं पण ऐकलं, आणि हे गाणं खास त्या माझ्या मैत्रिणींसाठी होतं ज्यांनी काल मनोभावे श्रद्धेने अत्यंत प्रेमपूर्वक आणि उत्साहाने कोजागिरी माफ करा बघा हे असं वटपौर्णिमेचं व्रत केलं, पूजा केली, सागर संगीत सगळं केलं, खास त्यांच्यासाठी होतं आणि त्यांचं आणि त्यांच्या अहोंमधील प्रेम असंच बहरत राहो हीच आशा करूया. अनेकांचे फोन येत असतात जेव्हा प्रसारण सुरू असतं, तेव्हा खास मैत्रिणींसाठीचं हे गाणं होतं. आणि याचबरोबर आजचा गीत भारती हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर सकाळचे 10:30 वाजता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग.

0: पपीहना पिए जवान।
1: गाँव गाँव गाँव, इसने तो बस रट ही पकड़ ली।

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलंस हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईल वरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस, अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा हा.
1: उड़ जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का, या भजनांमध्ये सुखदा.
1: खरच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भीषितला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीषीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मजा मजा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे, ते असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळतायत तुझ्या तर.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नाते संबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे म्हणून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा, शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती, तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
0: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
1: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
0: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
1: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे.
0: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
1: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी, कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
0: अगं गाण्यावरून आठवलं,
1: काय
0: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा

0: परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
1: अरे बाबा खरंच मस्त रे. गोड गळा आहे जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
0: गंमत कसली गंमत ग?
1: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
0: मग वैतागली असेल जानू.
1: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
0: हो
1: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
0: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
1: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
0: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
1: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
0: खरंच सुखदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झालाय नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
1: हो आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
1: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
0: हो हो ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
1: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
0: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
1: हा
0: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरण आणि जरा स्पष्ट कर बरं.
1: बरं फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
0: काय
1: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
0: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
1: हा ते झालं पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
0: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
1: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं. म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
0: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
1: क्लास वगैरे नाही रे घेतला पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
0: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
1: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग. झालं
0: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
1: अगदी अगदी कणभर असेल पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
0: हो
1: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
0: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
1: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
0: मला कौतुक वाटतं सुखदा तुझं.
1: कसलं काय,
0: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
1: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
0: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
1: हा मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
0: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
1: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
0: हो ना, म्हणजे

0: वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा. त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही, 8 तासात खाणे किंवा
1: आणि काय ते नाही का दुसरं 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
0: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
1: अगदी बरोबर. आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
0: आणि काय आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
1: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस?
0: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय? बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
0: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
1: हो बस बस, वारा खा पाणी पी.
0: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्यास काही नाही, म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा.
1: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
1: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल?
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
1: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली आज मी शाळेत जाणार.
0: खरंच शर्वरी मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
0: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो। काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
0: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार, हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
0: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
0: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा,
2: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
0: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
0: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
0: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
0: हे बघ माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काही

0: साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
1: हा, माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
0: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खर तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
1: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
2: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
0: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
2: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
1: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
2: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
1: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
0: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
1: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
2: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पावसाला साकड घाला म्हणून काही लोकांनी आरती की श्लोक काहीतरी पाठवला होता.
0: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
1: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
2: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
0: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं, पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
1: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
0: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटते तर आपले पालक असलेल्या सरकारला काही पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
2: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
1: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
0: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
1: काय
0: चक्क आभाळ भरून आलंय.
2: आहा,
0: वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागे.
2: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, ये रे पावसा.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोत्यो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोत्यो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोते हो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसत आहेत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला

0: मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय, त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या तिघांची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो, म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका, सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश, म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो आणि

0: जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलं आहे. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड्सचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये. त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे. त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं, या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे, ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण.

0: सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं, तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत, तूप अधिक मध सम प्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो

0: केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं. सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं. म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचा काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं. दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर स्वतः. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचारा
3: सर. जे छोटे मुलं असतात, आता वात, पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात, या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गाईंचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गाईचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतं आहे, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं.

0: शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमिहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा दर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो. हा नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरोने मुंबई.
1: प्रश्न विचारा.
2: अनिल नाईक बोरोने मुंबई बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपला, आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती द्यायला पाहिजे आपण? हा प्रश्न आहे. आणि रात्री दही अक्षरा ताट खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं.
0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं. पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते. आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळेला नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्यामध्ये शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते. जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणी दे यज्ञ कर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीचं पचलंय की नाही, हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं.

0: नंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्णम निरुपयन, तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे, आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता, आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचा म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार. प्रश्न विचारा आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो,
1: हा बोला.
2: हा येतोय. हा नमस्कार डॉक्टर. कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उतरायचे.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची ह्याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही, आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली आहे शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यक्षण, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यक्षण म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते

0: तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचा ऍसिड स्पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो. ते मग अशी म्हटल्याप्रमाणे दुधारक फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारण बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल, तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय. कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डायटचा आग्रह धरतात. तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय. आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या 3 गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डायट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती, देश की सुरीली धड़कन. कुछ ही पलों में कार्यक्रम सुनिए. सुरीला सफर.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही. यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी

0: सदस्यांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत, मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ऍप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा है. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं, बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं, मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या

हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज

0: पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अक्लूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्न पदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु

0: प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं, तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी.

फिर आपको भी आप नहीं बाप कहूंगा। ये जो कहे

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं हे एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर

मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. TET पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी.

वेळी आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयात.

मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते. अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाती, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तस तस आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री

आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो. पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या. कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा

त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे युवाणी एअर मुंबई @gmail.com. या कार्यक्रमाला निर्मित सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषद

परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%,
तेलबिया

0: 50% तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्यं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली.

0: तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल, यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या, मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला, विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं

0: आलोचना ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
1: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78,87,00,000 रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 39,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी

0: विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3000 ते 3500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: considered to be not so appropriate, but the fielders have overcompensated for any of those deliveries which the batters were trying to play on. And now the fielders will go out of the circle two more to
1: FM 101.4 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. आजच्या किसान वाणी मध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 9 आषाढ शके 1948 अर्थात 30 जून 2026. मंडळी, आजच्या किसान वाणी हवामान वृत्त प्रश्न मंजुषा कृषी वार्ता या रोजच्या सदरांसोबतच कृषी संवादामध्ये असेल खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे. चला तर शेतकरी बंधूंनो सुरुवातीला जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. निफाड येथील कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हवामान. तापमान कमाल 37.8 अंश सेंटीग्रेड, किमान 23.4 अंश सेंटीग्रेड, आर्द्रता 90%.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
6: कृषि वार्ता। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आतापर्यंत 28,500 वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी तब्बल 15,700 प्रकल्प महिलांचे आहेत। या आकडेवरून असं दिसतंय की अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राला महिलांचा सहभाग हा वाढलेला आहे। ही होती कृषी वार्ता। कृषी संवाद। आजच्या कृषी संवादामध्ये आपण ऐकणार आहोत हॅलो किसान वाणी। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणी मध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा विषय आहे खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन। तज्ञ म्हणून उपस्थित आहेत प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे। सूत्रसंचालन आणि निर्मिती सहाय्य केलंय यामिनी भाकरे यांनी। तांत्रिक सहाय्य केलंय अर्जुन साठे यांनी। तर सादर करते आहेत कृष्णा शिंदे। चला तर मग ऐकूया हॅलो किसान वाणी। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, सध्या खरीप पिकांच्या लागवडीचे दिवस आहेत आणि जेव्हा आपण पीक लागवड करतो तेव्हा आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन, मातीचं हे सुद्धा फार महत्वाचं असतं। या सगळ्याची तयारी पण आधी करून ठेवावी लागते, जसं बेसल डोज आहे, पीक लावल्यानंतर मग पुन्हा काय डोजेस द्यायचे आहेत, त्यासाठी कुठले अन्नद्रव्य आपण वापरले पाहिजे, किंवा मग माती परीक्षणानुसार आपल्याला कळू शकतं की आपल्या मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, त्यानुसार आपल्याला कोणते अन्नद्रव्य दिले पाहिजे याची पण तजवीज आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण या हॅलो किसान वाणीचा घेतलेला आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन। या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे यांना। शिंदे मॅडम या के वा कृषी महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। मॅडमचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। मॅडम नमस्कार।
7: नमस्कार मॅडम।
6: नमस्कार मॅडम। मला एक सांगा की आपल्याला अन्नद्रव्य

0: व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे, पण का आहे, का केलं पाहिजे?
1: आता अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय, की त्या पिकाला योग्य प्रमाणात सगळे संतुलित सगळे अन्नद्रव्य मिळायला पाहिजे. जसं की आपलं नत्र, स्फुरद, पालाश आहे, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, यांचा जर आपण संतुलित वापर केला तर पिकांची वाढ ही जोमाने होते आणि एकंदरीतच आपल्याला पिकाचं उत्पन्न हे चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणून खताचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे.
0: अगदी अगदी. आणि बरेचदा असं असतं की मातीमध्ये पूर्वीसारखे आता अन्नद्रव्य खूप प्रमाणात राहिलेले पण नाही आहे.
1: बरोबर. हा,
0: तर त्यामुळे अन्नद्रव्याची गरज आजच्या काळाप्रमाणे आहे, नाही का?
1: बरोबर. हा हा हा. आपण पहिले कसं होतं की नैसर्गिक शेती चालायची, सेंद्रिय शेती चालायची, पण आता काळानुसार सगळा बदल होत चाललाय आणि त्याच्यामध्ये मग आपण रासायनिक खतांचा जरी वापर करत असू तर त्याचा आपल्याला काही गोष्टींवरती म्हणजे परिणाम हा चांगलाही बघायला मिळतो आणि दुष्परिणामही बघायला मिळतो. म्हणून आपण एकात्मिक जर खत व्यवस्थापन जर केलं तर त्याचा आपल्याला संयुक्तिक चांगला परिणाम बघायला मिळतो.
0: बरं, आता खरीप हंगामाची वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकाल?
1: तर खरीप हंगामाची वैशिष्ट्ये जर म्हटली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पिरियड जो असतो तो जून ते सप्टेंबरच्या दरम्यानचा असतो खरीप हंगामामध्ये. आणि याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे आपल्याकडे सोयाबीन हे महत्वाचं पीक घेतलं जातं, त्याचबरोबर भात आहे, कापूस आहे, तसंच मका, भुईमूग, उडीद, मूग अशा प्रकारचे पिकं हे आपण ह्या खरीप हंगामात घेतो.
0: अगदी खरंच आहे. पण मग त्यासाठी म्हणजे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, तर या व्यवस्थापनाचे तत्व नेमके कोणकोणते आहेत?
1: आता याच्यामध्ये जे आपण मुख्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणार आहोत किंवा खतं वापरणार आहोत तर ते प्रत्येकाची वापरण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. जसं जर आपण नत्राचा जर विचार केला तर नत्र अगदी हा पेरणीपासून तर काढणीपर्यंत त्याचा वापर केला जातो. म्हणून नत्र देतानी हे आपण दोन डोजमध्ये द्यायला पाहिजे, लागणीच्या वेळी किंवा त्याला आपण पेरणीच्या वेळी म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण टप्प्याटप्प्याने नत्र द्यायला पाहिजे. ते जर आपण फॉस्फरस जर बघितला तर फॉस्फरस किंवा त्यालाच आपण स्फुरद म्हणतो, याचा उपयोग हा झाड मुळांची वाढ आणि फुलधारणा करण्यासाठी किंवा त्याच्यामुळे फुलधारणा जी वाढते आणि आपण हे फॉस्फरस जे आहे तर ते पेरणीच्या वेळी जर दिलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा दिसून येतो. आता पोटॅश जे आहे तर पोटॅशचा मेन कार्य काय आहे पिकाच्या वाढीमध्ये, की रोग प्रतिकारशक्ती तयार करणं. मात्र रोगप्रतिकार शक्ती जर तयार करायची असेल तर हे जे आपण पोटॅश देतोय तर हे पेरणीच्या वेळी किंवा मग टॉप ड्रेसिंगने जर दिलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा दिसून येतो.
0: खरंच आहे. परंतु मग खत व्यवस्थापनासाठी लक्षात ठेवण्याच्या कोणकोणत्या गोष्टी आहे?
1: आता ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे किंवा ज्याला आपण खत व्यवस्थापन म्हणतो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे आणि मग उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट खतांचा कार्यक्षम किंवा ज्याला आपण संतुलित वापर म्हणतो, रासायनिक खतं असतील किंवा जैविक खतं असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण संतुलित वापर केला तर आपल्याला नक्की अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण संतुलन साधतो तर पर्यावरणाचं सुद्धा संतुलन त्याच्यासोबत होतं, म्हणजे फार महत्वाचं आहे.
0: अगदी अगदी.
1: हा, जमिनीच्या सुपीकते शिवाय पर्यावरणाचं संतुलन सुद्धा राखणं गरजेचं
0: आहे. हो, म्हणजे प्रमाणामध्ये खत दिली गेली पाहिजे म्हणजेच संतुलन राखता येईल.
1: बरोबर,
0: नाही का?
1: हो.
0: पण म्हणजे आता शेवटी काय आहे की ही जमिनीचा आहार व्यवस्थापनच आहे थोडक्यात, नाही का? तर हा वेळेवर करणं, प्रमाणात करणं सगळ्यात महत्वाचं. हे महत्वाचं तत्व आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन.
1: बरोबर.
0: बरं, पण शेतकऱ्यांसाठी आता काय मार्गदर्शन करणार आहे तुम्ही?
1: आता ज्यावेळेस खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जसं की माती परीक्षण आहे, आजकाल आपण बघतो की माती परीक्षणाकडे जास्त भर चाललाय. जसं पहिलं माती परीक्षण केलं जायचं नाही, परंतु आता शेतकरी बांधव सुद्धा माती परीक्षणाकडे बऱ्यापैकी वळायला लागले. याचं कारण असं आहे की खतांचा अतिरिक्त वापर जर आपण केला तर जमिनीच्या सुपीकतेवरती तर त्याचा परिणाम होतोच, परंतु उत्पादन क्षमता सुद्धा ढासळलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा जो अहवाल आहे त्याच्यानुसारच खतांचा वापर करणं गरजेचं आहे. आता हे रासायनिक खतांबरोबरच शेणखत किंवा कंपोस्ट शेणखत वापरणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर संतुलित नत्र, स्फुरद, पालाश यांचा वापर करणं गरजेचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा व्यवस्थापन, संतुलित व्यवस्थापन करणं आपल्या शेतकरी बांधवांनी गरजेचं आहे. आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच आपण खतांचा वापर जर केला तर त्याचा इफिशियंट जो वापर आहे त्या खतांचा तर तो योग्य प्रकारे होऊ शकतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फवारणीसाठी

0: शिफारस केलेल्या ज्या खतांचा वापर आहे तो जर आपण योग्य प्रमाणे जर केला तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल.
1: अगदी, म्हणजे हे सगळे फायदे आहेत खत व्यवस्था.
0: बरोबर, हो
1: अगदी बरोबर. प्रमुख पिकं जी असतात, जी आता खरीप पिकं आहेत, त्यामध्ये आपण सोयाबीन घेऊ, मका घेऊ, तूर घेऊ, नाही का?
0: हो.
1: तर त्यासाठी खत शिफारसी अशा शासनाच्या कोणकोणत्या केलेल्या आहेत?
0: तर ह्या सोयाबीनसाठी खत व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण युरिया जर बघितलं तर शेतकरी बांधवांनी ह्या युरिया किंवा रासायनिक खतांसोबतच ज्यावेळेस आपण बियाण्यांची प्रक्रिया करतो तर रायझोबियम आहे किंवा PSB आहे, ह्या जैविक खतांचा जर वापर केला बियाणांच्या वेळेस तर तो आपल्याला चांगला त्याचा परिणाम दिसून येतो. आता युरिया जर बघितलं तर साधारणतः एकरी आपण 22 किलो युरिया हा वापर

0: तर ह्या सोयाबीनसाठी खत व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण युरिया जर बघितलं तर शेतकरी बांधवांनी ह्या युरिया किंवा रासायनिक खतांसोबतच ज्यावेळेस आपण बियाण्यांची प्रक्रिया करतो तर रायझोबियम आहे किंवा PSB आहे ह्या जैविक खतांचा जर वापर केला बियाणांच्या वेळेस तर तो आपल्याला चांगला त्याचा परिणाम दिसून येतो. आता युरिया जर बघितलं तर साधारणतः एकरी आपण 22 किलो युरिया हा वापरणं गरजेचं आहे. DAP आहे 50 किलो. MOP जर आपण विचार केला तर MOPचा साधारणतः 10 किलो एकरी प्रति एकरी आपण वापर करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर जर जिप्सम आपण तिथे जर दिला सोयाबीनसाठी 50 किलो जिप्सम तर आपल्याला त्या सोयाबीन पिकासाठी संतुलित वापर आपण करू शकतो.
1: हे झालं सोयाबीनच्या बाबतीत. हा बरं मॅडम, याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच या. एक फोन येतोय. हॅलो नमस्कार.
2: हॅलो नमस्कार, साठी बोलतो नायतळे तालुका. अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकांना मुख्य कोणत्या अन्नद्रव्याची गरज असेल ती कशी भागवायची?
0: आता आपण जर बघितलं खरीप हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे पिकं आपण बघत असतो, जसं की भात आहे, कापूस, सोयाबीन, तूर, मका असेल किंवा भुईमुग असेल. आता हे जे मुख्य पिकं आहे खरीप हंगामातले, याच्यासाठी नत्र आहे किंवा त्याला आपण नायट्रोजन म्हणतो, फॉस्फरस, पोटॅश आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जसं लोह, बोरॉन वगैरे आहे. हे मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना अत्यंत गरजेचे असतात. आता याचं महत्व जर म्हटलं हे का बरं आपण द्यायचे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीची जी काही सुपीकता आणि उत्पादन क्षमता आहे तर हे टिकून ठेवण्यासाठी हे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तसंच याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जो वरचेवर जास्त खर्च होत असतो तो खर्च कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या खरीप हंगामामध्ये अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. हॅलो नमस्कार.
3: भरत शिवाजी शिंदे बोलते, वडगाव शिंदरहून.
0: मला
3: असं विचारायचं होतं का मॅडम, पावसाची पर्जन्यमानता ज्यावेळेस यावेळी कमीपणा आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन ज्यावेळेस करता येईल, शेतकऱ्यांनी आतापासूनच कुठली काळजी, अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करताना कुठली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून कमी पावसात सुद्धा ते पोषक द्रव्य देता येईल किंवा या सगळ्या गोष्टी विचार करून चांगलं उत्पादन, रोगमुक्त उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी कुठलं अन्नद्रव्य वापरलं.
0: आता हे जे अन्नद्रव्याचं आपल्याला खरीप हंगामासाठी जे खतांचं व्यवस्थापन करायचं आहे तर याच्यात जे अन्नद्रव्यांचं तत्व जे आहे व्यवस्थापनाचं ते आपण अवलंबलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जे नत्र आहे, आपल्याला माहित आहे की नत्राचा उपयोग हा पिकांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतो, अगदी लावणीपासून तर काढणीपर्यंत. तर हे जे काही नत्र आहे तर हे आपण खताच्या स्वरूपात देताना टप्प्याटप्प्याने द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉस्फरसचा जर आपण किंवा ज्याला आपण स्फुरद म्हणतो त्याचा जर आपण विचार केला तर या फॉस्फरसचा वापर हा झाडं मुळांची वाढ आणि फुलधारणा होण्यासाठी होतो किंवा त्याच्यामुळे झाडांची फुलधारणा सुधारते. तर आपण हे शक्यतो जे फॉस्फरस आहे हे पेरणीच्या वेळी दिलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा ह्या त्या पिकावरती दिसून येतो. त्याच्यानंतर महत्वाचं जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे ते म्हणजे पोटॅश किंवा त्यालाच आपण पालाशासही म्हणतो. तर याचं मुख्य कार्य हे पिकाच्या वाढीमध्ये रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी ह्या पोटॅशचा वापर होतो. आणि हे जे काही पोटॅश आहे किंवा पालाश आहे तर आपण अशा पेरणीच्या वेळी किंवा टॉप ड्रेसिंगनी जर दिलं तर आपल्याला त्याचा चांगलाच फायदा बघायला मिळतो. राहिलं सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक आहे, बोरॉन किंवा लोह ज्याला आपण म्हणतो, यांची जर आपण फवारणी करून जर वापर केला तर खत व्यवस्थापन हे चांगल्या रीतीने यशस्वी होऊ शकतं आणि त्याचा आपल्या पिकावरती चांगला आपल्याला परिणाम दिसू शकतो.
1: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. तूर आहे किंवा मका आहे या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
0: तूर सुद्धा एक महत्वाचं खरीप पीक आहे मॅडम. आता हे तूर जे पीक आहे याला नत्राची तुलनेनी तशी कमी गरज असते कारण याच्यामध्ये नत्र तयार करण्याची क्षमता असते. पण स्फुरदाचा वापर जे आहे किंवा फॉस्फरसचा जर वापर आपण योग्य प्रमाणात केला, संतुलित प्रमाणात जर केला तर शेंगा ह्या चांगल्या प्रमाणे शेंगांची संख्या वाढायला मदत होते. आता याच्यामध्ये जर आपण DAP जर बघितलं तर हा 40 ते 50 किलो प्रति एकरी आपण वापरायला पाहिजे. जिप्सम हे सुद्धा 50 किलो प्रति एकरी जर वापरला तर आपल्याला त्याचा चांगला परिणाम त्या तूर पिकावरती बघायला मिळतो. आणि हे DAP आणि जिप्सम सोबतच आपण रायझोबियमचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी सुद्धा करणं गरजेचं आहे.
1: आणि मक्याबद्दल काय सांगाल? मका हा आपण आता चांगल्या प्रमाणात घेतला जातो हल्ली.
0: हो,
1: चांगलं पीक घेतात मक्याचं.
0: आता मका हे आपल्याला सगळ्यांना माहिती जसं ऊस पीक आहे तसंच मका सुद्धा हे भरघोस उत्पन्न देणारं पीक आहे.

0: आहे. आणि याच्यासोबतच आपण जर योग्य जातींची जर निवड केली मक्याची आणि त्या योग्य जातीबरोबर जर आपण खत व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं, संतुलित जर केलं, तर अगदी खूप फायदेशीर असं हे पीक आहे मका पीक. आता याच्यामध्ये सुद्धा डीएपी जर आपण बघितलं तर 60 किलो प्रति एकरी डीएपीचा वापर होणं गरजेचं आहे. युरिया आहे 75 किलो. त्याच्यानंतर एमओपी म्युरेट ऑफ पोटॅश ज्याला आपण म्हणतो तर ते साधारणतः 20 किलो प्रति एकरी आपण वापरायला पाहिजे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक जे महत्वाचं आहे मका पिकासाठी, तर झिंक सल्फेट थ्रू आपण किंवा त्याच्या माध्यमातून आपण झिंक 10 किलो प्रति एकरी जर वापरलं तर मका पिकासाठी आपल्याला भरघोस उत्पन्न येण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. आणि यातच आपण युरियाचं तर नायट्रोजनचं जे देणार आहे तर हे नायट्रोजन हे मात्र 2 हप्त्यांमध्ये देणं गरजेचं आहे.
1: हा,
0: जेणेकरून नत्राचा ऱ्हास जो होतो तो आपण टिकवू शकतो.
1: आतापर्यंत मॅडम आपण रासायनिक खत व्यवस्थापन जे करतो
0: हा
1: त्याच्याबद्दल पाहिलं, एनपीके वगैरे सगळे, परंतु जेव्हा आपण खरीप पिकांसाठी सेंद्रिय खतांचा जेव्हा वापर करतो त्याचं व्यवस्थापन हे कसं केलं पाहिजे?
0: तर मॅडम, जमिनीची जर सुपीकता आपल्याला टिकवायची असेल किंवा उत्पादन क्षमता जर टिकवायची असेल तर आपल्याला नुसतं रासायनिक खतांचाच विचार करून चालणार नाही, तर याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे.
1: आजकाल तर असं म्हटलं जातं की रासायनिक खत कमी घाला पण सेंद्रिय खत जास्त उपयोगी. हा,
0: कारण जे त्याचं आयुष्यमान आहे आपल्या जमिनीचं तर सेंद्रिय खतांमुळेच ते टिकून राहणार आहे किंवा वाढणार आहे. आता जर सेंद्रिय खतांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, त्याच्यानंतर वर्मी कंपोस्ट जे आहे, गांडूळ खत ज्याला आपण म्हणतो, निंबोळी पेंड आहे, तर हे प्रत्येकाचा आपल्याला त्या जमिनीमध्ये वेगवेगळे फायदे बघायला मिळतात. जसं की शेणखत आहे, शेणखत जर आपण 4 ते 5 टन प्रति एकरी जर वापरलं तर आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्याचा त्या शेणखताचा उपयोग होतो. कंपोस्टचं सुद्धा आपण 2 ते 3 टन प्रति एकरी जर वापरलं तर सेंद्रिय कर्ब ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, आपण बघतो की आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हे डेफिशियंट आहे, खूप कमी प्रमाणात आहे. आणि त्याचा हे जे काही जीवाणू असतात जमिनीमधले किंवा मातीमधले त्याच्यावरती त्याचा फार आपल्याला इफेक्ट बघायला मिळतो, परिणाम बघायला मिळतो. आणि हे टाळण्यासाठी आपल्याला हे सेंद्रिय पदार्थ वापरणं गरजेचं आहे. म्हणून कंपोस्ट खत जर वापरलं तर नक्कीच त्या कंपोस्ट खतामुळे सेंद्रिय कर्ब हा जमिनीतला वाढण्यास मदत होते. गांडूळ खत जर बघितलं आपण तर गांडूळ खताचा मुख्य उपयोग हा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी होतो, मातीसाठी किंवा जमिनीसाठी. आणि साधारण जर आपण 500 ते 800 किलो प्रति एकरी जर हे गांडूळ खत जर वापरलं तर नक्कीच आपल्या जमिनीला किंवा मातीला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा हा चांगल्या प्रमाणात होईल. निंबोळी पेंड हे दुसरं एक सेंद्रिय खत आहे. याच्यामध्ये निंबोळी पेंडीचं आपल्याला माहिती आहे की इन्सेक्टिसाइड म्हणून आपण वापर करतो, किंवा जे काही मातीतील कीड नियंत्रण करण्यास ह्या निंबोळी पेंडीचा उपयोग होतो. आणि साधारणतः आपण 100 किलो प्रति एकरी जर निंबोळी पेंड जर वापरली तर त्या मातीची जी रोग प्रतिकारक शक्ती आहे किंवा कीड प्रतिकारक शक्ती आहे ती वाढण्यास मदत होते. हा,
1: म्हणजे सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे, म्हणजे आपला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: आणि
0: काळाची गरज आहे,
1: काळाची गरज,
0: काळाची गरज.
1: आणि कसं आहे आता, म्हणजे विषमुक्त अन्न जर खायचं असेल तर आपल्याला रासायनिक खतांची संख्या ही कमीच करावी लागेल.
0: बरोबर.
1: आणि सेंद्रिय खत जास्त घालायची, यांनी काय होईल की पैशाची पण बचत,
0: पैशाची तर बचत होणार आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीची पण सुपीकता जी आहे किंवा आरोग्य ज्याला आपण म्हणतो, जसं आपलं आरोग्य महत्वाचं आहे तसं आपल्या जमिनीचं सुद्धा आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे, कारण आपण त्याच्यातनंच आलेले फळं भाजीपाला वगैरे घेत असतो.
1: बरं शिंदे मॅडम, आपण आतापर्यंत रासायनिक खत, सेंद्रिय खत याबद्दल बरंच बोललो. अन्नद्रव्यांची आवश्यकता पिकांना असतेच आणि ती कशी द्यायला पाहिजे, त्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे माती परीक्षण हे महत्वाचं आहे, त्यानुसारही आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केला तर फारच महत्वाचं आहे. परंतु खतांचा कार्यक्षम वापर हा कसा केला पाहिजे?
0: हा, तर खतांचा कार्यक्षम वापर करणं हा फार गरजेचं आहे. नुसतंच खतांचं प्रमाण वाढवून चालणार नाही तर ते खत योग्य प्रमाणात देणं फार गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. पावसापूर्वी याच्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी पावसापूर्वी खत त्या शेतामध्ये आपल्या जमिनीमध्ये टाकणं टाळायचं आहे मुख्यत्वे. त्याच्यानंतर ओलसर जमिनीतच खतांचा वापर आपण करायचा आहे, जेणेकरून त्याची जी काही एफिशियन्सी आहे ती आपण मेंटेन ठेवू शकतो. त्याच्यानंतर ड्रीप सिंचन जर असेल तर फर्टिगेशनचा वापर करणं गरजेचं आहे. सेंद्रिय व रासायनिक खतांचा आपण समतोल किंवा योग्य वापर करून करणं गरजेचं आहे. आणि

0: माती परीक्षणावर आधारितच आपण निर्णय घ्यायला पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये मुख्य असेल सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे जर कमी असेल तर किती प्रमाणात आपण ते वाढवायला पाहिजे, जेणेकरून आपण घेणारं जे पीक आहे त्याला योग्य प्रमाणात संतुलित खतं मिळतील.
1: बरं, खतांचा जर विषय आला ना तर शेतकऱ्यांमध्ये ना युरियाचं प्रमाण किती असावं किंवा युरिया द्यावा की नको आणि युरियावर फार जोर असतो त्यांचा,
0: कारण युरियाचं कसं आहे ना मॅडम, आपण जे खत टाकतो उदाहरणार्थ युरिया आहे त्याच्यामध्ये 46% नत्र असतं असं आपण म्हणतो, परंतु त्याचा ऱ्हास जो होतो तो जास्तीत जास्त प्रमाणात ऱ्हास होतो. काही युरिया हे नायट्रोजन युरियामधला जमिनीमध्ये वाहून जातो, काही हवेमध्ये त्याचं हे होतं नष्ट होतो, तर पाहिजे तेवढा जो 46% आहे तो त्या पिकाला मिळत नाही, म्हणजे 100% त्या पिकाला मिळत नाही. आणि तो मिळून देण्यासाठी आपल्याला युरिया हा 2 डोज मध्ये देणं गरजेचं असतं, म्हणून युरियाचा हा सुद्धा आपण संतुलित वापर करणं गरजेचं आहे.
1: बरोबर, तुम्ही मगाशी सोयाबीन पिकासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सांगितलं,
0: बरोबर,
1: परंतु त्यामध्ये मग स्फुरद आहे किंवा गंधक आहे हे पण द्यायला पाहिजे.
0: हो, आता सोयाबीन म्हटलं की आपल्याला एक माहिती आहे की त्याला ज्या गाठी असतात मुळांना त्याच्यामध्ये हवेतील नत्र स्थिर करण्याची क्षमता असते, म्हणजे सोयाबीनला तशी नत्राची गरज ही कमी असते, परंतु जरी नत्राची गरज कमी असेल पण स्फुरद आणि गंधक जे सोयाबीनमध्ये जे तेल असतं तर ते तेल तयार होण्यासाठी गंधक हे फार महत्वाचं अन्नद्रव्य आहे, ज्याला आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो, परंतु त्याची गरज तेवढीच असते, म्हणून सोयाबीनमध्ये स्फुरद आणि गंधक ह्या 2 अन्नद्रव्यांची गरज फार असते आणि त्याचा वापर होणं गरजेचं आहे.
1: बरं, सूक्ष्म अन्नद्रव्य हे पण पिकाला देणं गरजेचं आहे का, आवश्यक?
0: हो, जसे मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते तशीच सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा प्रत्येक पिकाला ही गरज असते, सोयाबीन सारख्याच बाकीच्या पिकांना सुद्धा. याच्यामध्ये झिंक, बोरॉन आणि लोह जे आहे हे मुख्यत्वे याची कमतरता ही जास्त असते, म्हणून आपण हे सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीच्या स्वरूपात द्यायला पाहिजे.
1: बरोबर आहे, म्हणजे जर का त्याची कमतरता जाणवली पिकावरती दिसायला लागली तर ती दिसू नये त्यामध्ये आधीच अन्नद्रव्य व्यवस्थापन
0: करणं गरजेचं आहे. बरोबर.
1: बरं, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा एकत्र वापर करता येतो का?
0: हो, करू शकतो ना आपण, ज्याला आपण एकात्मिक खत व्यवस्थापन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतांचा आपण वापर करतो. तर संतुलित पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही प्रकारच्या खतांचा जर आपण व्यवस्थित वापर केला तर आपण जमिनीची सुपीकता ही नक्कीच टिकून ठेवू शकतो, आणि जमिनीची सुपीकता जर टिकून राहिली तर आपोआपच त्याची उत्पादन क्षमताही वाढते.
1: अगदी. हो, छान, धन्यवाद मॅडम. खरं तर अन्नद्रव्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचे पण त्यांचं पण नॉलेज तसं चांगलंच असतं, आणि आता तर माती परीक्षणामुळे आपल्या मातीतील कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे हे सुद्धा दिसून येतच, त्यामुळे वर्षभर ते सगळं प्लॅनिंग करून अन्नद्रव्य टाकतातच. परंतु तरीही आताच्या काळात कोणते अन्नद्रव्य दिले पाहिजे, कोणते देऊ नये, किंवा प्रमाणामध्ये अन्न द्यायला पाहिजे काय का महत्वाचं आहे हे सगळं फार छान तुम्ही विस्तृतपणे सांगितलं. आणि व्यवस्थापन जे आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन हे गरजेचंच आहे, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचंच आहे. आणि शिवाय तुम्ही सेंद्रिय खताची पण माहिती छान सांगितली. रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खत सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, आणि सेंद्रिय खताचा वापर करणं आज काळाची गरज आहे. फार छान शिंदे मॅडम, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात. अन्नद्रव्य व्यवस्थापन हे खरीप पिकांसाठी कसं केलं पाहिजे याबद्दल मोलाची अशी माहिती दिली, शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: हॅलो किसानवाणी, आताच आपण ऐकलीत खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका पुष्पांजली शिंदे यांनी शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं यामिनी भाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य केलं होतं अर्जुन साठे यांनी. सादर करते होते कृष्णा शिंदे. बराय तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या हॅलो किसान वाणी मध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार. मंडळी, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत, आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्न मंजुषेचं उत्तर द्यायचं आहे हे माझ्या लक्षात आहे. आपला प्रश्न होता, कांदा पिकामध्ये मल्चिंग तंत्रज्ञान महत्वाचं का आहे? हे फायदेशीर आहे कारण प्लास्टिक मल्चिंगमुळे उत्पादन वाढ होते, गुणवत्ता

गुणवत्ता सुधारते, पाणी आणि अन्नद्रव्यांचा योग्य वापर सुद्धा होतो. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग हे कांदा पिकामध्ये लावलं पाहिजे. आपण आस्वाद घेऊया एक छानशा गाण्यात.

आताच आपण शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम ऐकला किसान वाणी. श्रोते हो, यानंतर 8 वाजता राष्ट्रीय विविध भारतीचे प्रसारण. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात, आणि त्यानंतर पुन्हा 9 ते सभासमाप्तीपर्यंत राष्ट्रीय विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. या प्रसारणामध्ये लंडन इथे खेळल्या जाणाऱ्या ICC क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकू शकाल. प्रतीक्षा वाद्य संगीतात.